कोणतू कुठला राजकुमार असं लाडीगुडीनं पुन्हा पुन्हा विचारित श्रीरामांशी लगट करणाऱ्या शूर्पणखेला श्रीराम विनोदानं म्हणाले, मी एकपत्नी व्रतधारी आहे, विवाहित आहे, मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही। माझा हा धाकटा भाऊ मात्र अद्याप अविवाहित आहे, तो तुला वळतो का पहा। शूर्पणखेनं आपला मोहरा लक्ष्मणाकडे वळवला। लक्ष्मण हसत हसत म्हणाला, माझी भार्या होणं म्हणजे दासाची दासी होणं, मी माझ्या वडील बंधूंच्या चरणांचा दास आहे। तू असं कर, श्रीरामांचीच कनिष्ठ भार्या हो, फार तर तुझ्यासाठी ते या प्रथम पत्नीचा त्याग करतील। लक्ष्मणाच्या भाषणातील विनोद न समजल्यामुळं ती मूर्ख राक्षसी खरोखरच परत श्रीरामापाशी गेली आणि म्हणाली, रामा, तू सर्वस्वी माझा राहावास म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाकते। शूर्पणखा जानकीच्या अंगावर धावली, तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीरामाने लक्ष्मणाला आज्ञा केली, या राक्षसीला विरूप करून टाक। वडील बंधूंच्या आज्ञेसरशी लक्ष्मणानं खड्ग उपसलं आणि त्या शूर्पणखेचे नाक आणि कान छेदून टाकले। भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी साऱ्या वनातून किंकाळ्या फोडीत पळू लागली। आपले बंधू जे खरं दूषण, त्यांच्यापाशी जाऊन तिनं गाऱ्हाणं घातलं। हे ऐकून ते राक्षस रामाशी संग्राम करण्यासाठी धावून आले, पण महाधनुर्धर श्रीरामानी दीड मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून टाकला। एकट्या रामानं खरं दूषण, त्रिशिर आणि 14,000 राक्षस वधिल्याचं पाहून ती विरूप राक्षसी लंकेला पळाली। आपला बंधू लंकाधिपती रावण याच्यासमोर उभी राहिली। सर्व अमात्या समक्ष ती रावणास म्हणू लागली, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती।

सूड घे त्याचा लंकापती, कसले करिसी राज्य रावणा कसले जनपालन, कसले करिसी राज्य रावणा कसले जनपालन, श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंडका वन, सत्तांधा तुझ नाही तरीही कर्तव्याची स्मृती, सूड घे त्याचा लंकापती, वीस लोचने उघडून बघया शूर्प नखेची दशा, वीस लोचने उघडून बघया शूर्प नखेची दशा, श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा, तुझे गुप्तचर येऊन नचका वार्ताही सांगती, सूड घे त्याचा लंकापती, जनस्थानी त्या कहर उडाला मेले खरदूषण, सहस्र चौदा राक्षस मेले हे का तुझ भूषण, देवा समतो सुपूज्य ठरला जनस्थानीचा यती, सूड घे त्याचा लंकापती, तुझ्याच राज्यी तुझ्या हुनही पूज्य जाहला नर, तुझ्याच राज्यी तुझ्या हुनही पूज्य जाहला नर, सचिवा संगे बैस येथ तू स्वस्थ जोडुनी कर, जाळून टाकिल तव सिंहासन उद्या तयाची द्युती, सूड घे त्याचा लंकापती, सुदर्शनासह व्यर्थ झेलले छाती वरतू शर, व्यर्थ मर्दिले देव उचलिले सामर्थ्ये डोंगर, तूच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापती, सूड घे त्याचा लंकापती, तूच काय रे कुबेर जिंकून पुष्पक नेले घरी, तूच काय तो वरिली जाने तक्षक नृपसुंदरी, तूच काय तो भय मृत्यूचे लव नाही ज्याप्रती, सूड घे त्याचा लंकापती, ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा, बाण मारता करात त्याच्या चमके विद्रुल्लता, शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होतसे मती, सूड घे त्याचा लंकापती, तो रूपाने रेखिव, तो रूपाने रेखिव श्यामल भूमी वरती स्मर, त्याच्या संगे जनक कन्यका रती हुनी सुंदर, तुलाच साजून दिसेल ऐसी मोहकती युवती, सूड घे त्याचा लंकापती, तिला पळवुनी घेऊन यावे तुझसाठी सत्वर, तिला पळवुनी घेऊन यावे तुझसाठी सत्वर, याच साठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर, श्रवण नासिका तोडून त्यांनी विटंबिले मद किती, सूड घे त्याचा लंकापती, जा सत्वर जा, जा सत्वर जा ठार मारते बंधू दोघे जण, हसली मदती जनक कन्यका येई तिज घेऊन, माझ्या समते तव सत्तेची विटंबती आकृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती।

लोचने उघडून बघया शूर्पण खेची दशा श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा लोचने उघडून बघया

दर्शनार्थ व्यर्थ खेलले छातीवर तुषर व्यर्थ मर्दिले देव उचलिले सामर्थ्ये डोंगर सुदर्शनार्थ व्यर्थ खेलले